0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस. येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 ब आणि क गटाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत आंदोलक परीक्षार्थींशी चर्चा करताना ही घोषणा केली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश एमपीएससीला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल वाशीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी 10,000 अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राच्या नावे जागतिक विक्रम नोंदवला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: माझी तर विनंती आहे, आता तुम्हाला मातीची मूर्ती बनवायला येते आहे, पुढच्या वर्षीपासून आपल्या घरच्या लोकांना सांगा आम्ही बनवलेली मूर्ती त्याचीच प्रतिष्ठापना करा आणि 10 दिवसांनी आपल्याच मूर्तीचं विसर्जन करा. तुम्ही विचार करा किती आनंद येईल.
0: जागतिक विक्रम ठरलेल्या या उपक्रमाच्या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं. या कार्यशाळेत फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील स्वतःच्या हातानं शाडू मातीची गणेश मूर्ती साकारली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127 पदवीदान समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात 6 सुवर्ण पदकं, 446 पीएचडी तसंच 1,00,000 अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा बैल पोळ्याचा सण काल राज्यात विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. श्रावण अमावस्येला साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जाराजाच्या जोडीला सजवून गोडाचा नैवेद्य दाखवून

0: यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काल शेतकऱ्यांबरोबर पोळा सण साजरा केला. परभणी जिल्ह्यातही बैलपोळ्याच्या सणावर यंदा अपुऱ्या पावसाचं सावट होतं. या सणाच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या सध्याच्या स्थितीबाबत आमच्या प्रतिनिधीनं दिलेली ही माहिती.
1: परभणी जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. यावर्षी बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागला. सरासरीच्या तुलनेत यावर्षी 50% पेक्षा कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन, कापूस, हळद पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यामुळे पिके करपून जात आहेत. याशिवाय सोयाबीनवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि हळदीला हुमणी, कंदकूस तर उसावर आणि कापसावर पांढऱ्या माशीमुळे पिके धोक्यात आली आहेत. येणाऱ्या काळात पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. बैल केवळ जनावरे नसून ती कुटुंबातील सदस्य असतात. त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो, बैल आमची नेहमीच साथ देतात अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगावर आणि पाठीवर लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून आपला बोनस तत्काळ द्यावा अशी मागणी केली. बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली असल्यानं बुलडाणा जिल्ह्यात मेहकर इथं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत यात सहभागी झाले. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगर परिषदेनं बैल पोळा भरवला होता. सहभागी नागरिकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैल जोड्यांना बक्षिसं देण्यात आली. तान्हा पोळ्यानिमित्त आज नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रथेनुसार शहरात काळी मारबत, पिवळी मारबत आणि बडग्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी केवायडी अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक केलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. नंदुरबार इथं झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 123 उद्योजकांनी 5,003 कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून जिल्ह्यात 7,778 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या असं त्यांनी यावेळी सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्येतून जात असताना मदत मागणं म्हणजे कोणताही कमीपणा नसून ते धैर्याचं एक पाऊल आहे असं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल तोडकर यांनी केलं. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरजवळील सीताखंडी घाटात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकनं पिकअप वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडला. अहिल्यानगर ते कल्याण दरम्यान भाळवणीजवळ एक टेम्पो आणि मोटार यांच्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील वाई इथले ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन नेने यांचं काल वाई इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. वाई शहरासह सातारा जिल्ह्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या कार्याशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. सज्जनगड इथल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिक पत्रिकेचे गेली 18 वर्ष ते कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. दुबईत काल रात्री झालेल्या महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित झालं आहे. भारताच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमवून केवळ 109 धावा करता आल्या. 40 चेंडू 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून जूनपासून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान. पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस, येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी। आणि हा कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन AIR या ॲपवरती सुद्धा ऐकू शकता। आज कार्यक्रमामध्ये मनस्पर्शीमध्ये आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, एका मस्त गाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मग सुरुवात करूया आपल्या ह्या कार्यक्रमाची।

श्रोते हो, सकाळ झाली, सगळे आपण उठलो आहोत, लगबग सुरू आहे, कारण आता आपला लाडका गणपती बाप्पा आपल्याकडे येणार आहे, किंवा अगदी आपल्या घरी नसेल येणार तरीसुद्धा मंडळांमध्ये, मोठमोठी मंडळं असतात, त्यांच्यामध्ये आपण गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे सगळीकडेच एकंदर खूप लगबग सुरू आहे असं आपल्याला दिसतंय. या लगबगीमध्ये आपण इतके जास्त इन्व्हॉल्व झालेलो असतो, एकरूप झालेलो असतो, की आधीपासून आपण त्याचं किती प्लॅनिंग करतो, किती नियोजन करत असतो, की आता जसा श्रावण सुरू होतो तसं एक एक आपल्याला

व्रतवैकल्य किंवा कुठले कुठले सण हे आपण साजरे करत असतो, छोटे असतील काही मोठे असतील, आणि मग त्याच्यासाठी आपली तयारी सुरू असते. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सणासुदींच्या आधी जी काही लगबग असते, जी काही तयारी असते, त्याविषयीच बोलणार आहोत. आता आपला हा गणेशोत्सव जवळ आलेला आहे, अगदीच एका आठवड्यावरती, पुढच्या आठवड्यात सोमवारी आगमन होणार आहे. पहिला दिवस आहे गणपती बाप्पांचा आणि सगळीकडे खूप आनंद आहे, खूप छान वातावरण आहे. तर ह्या सगळ्याविषयी आज आपण बोलूया आजच्या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण सणासुदींच्या आधीची जी लगबग असते, जी तयारी करावी लागते किंवा केली जाते, त्याबद्दल आपण बोलतो आहोत. आता कोणताही सण समारंभ म्हटला की काही ठराविक गोष्टी ह्या येतातच ओघाने, आणि काही ठराविक गोष्टी त्या त्या सणासाठी स्पेशल किंवा सेपरेट असतात. म्हणजे बघा, आता आपण जर का रांगोळीबद्दल बोलायचं झालं तर रांगोळी ही विशेष करून आपण दिवाळीत काढतो. म्हणजे एरवीसुद्धा आपण दारासमोर रांगोळी, ज्यांना जमतं, ज्यांना वेळ आहे किंवा ज्यांना आवड आहे, असे लोक काढतातच रांगोळी घराच्या बाहेर. छोटी असेल, कधी मोठी असेल, वेळेनुरूप किंवा जागा कशी असेल बाहेर घराच्या दाराच्या, त्याप्रमाणे रांगोळी काढली जाते. छान सजावटसुद्धा केली जाते. पण अगदी ज्यांना रोज जमत नसेल, ऑफिसमुळे, कामामुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे, ते आवर्जून आपण रांगोळी मात्र दिवाळीच्या वेळेला न चुकता काढतो. ते जे काही 4-5 दिवस असतात, ते छान छान वेगवेगळी रांगोळी काढतो आणि आपले जे स्किल आहेत, आपले जे कौशल्य आहे, त्याचं आपण ते कौशल्य आपण तिथे लावतो, दाखवतो. आणि काही काही ज्या छोट्या छोट्या मुली असतात, त्यांना पण फार उत्साह वाटत असतो की आपली आई किंवा आजी, मावशी आपली छान रांगोळी काढते म्हटल्यावरती मलासुद्धा यायचं आहे, मलासुद्धा करायचं आहे, असं म्हणून मध्ये मध्ये करतात. काही जणी छान मदत करतात, काही जणांना फारसा इंटरेस्ट नसतो पण तरीसुद्धा कोणीतरी मोठं करतं आहे म्हणून तिकडे यायचं असतं. अशा सगळ्या गोष्टी असतात. पण रांगोळी, दिवाळी म्हटलं की रांगोळी आणि दिवाळी म्हटलं की दिवे, हे समीकरण जणू आहे. आणि त्यामुळे हे ह्या दोन गोष्टी दिवाळीच्या वेळेला अगदी नक्की आपण करतो. आणि गणपतीच्या वेळेला किंवा नवरात्रीच्या वेळेला आपण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या करतो किंवा ज्या अगदी करतोच, तर एक म्हणजे गणपतीची, आपण जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करतो त्यावेळेला आपण फुलं, फुलांचं महत्त्व आपल्याकडे खूप आहे कारण फुलं वाहतो. आपण कोणत्याही देवाची जेव्हा आपण पूजा करतो किंवा कोणतंही मोठा समारंभ करतो, तेव्हा आपण दाराला तोरण लावणं किंवा काही जणं फुलांची रांगोळीसुद्धा बाहेर काढतात, किंवा जे गणपती बाप्पांचं जे डेकोरेशन असतं, सजावट असते, त्याला खोटी फुलं किंवा खरी फुलं जसं आपल्याला आवडेल, जमेल, त्याप्रमाणे आपण करत असतो. खरं तर जर का 1.5 दिवसाचा गणपती आपण आणत असू आपल्याकडे, तर बाप्पांसाठी आपण फ्रेश फ्लॉवर्सची सुद्धा छान सजावट केली तर तीसुद्धा खूप छान दिसते आणि छान असा मंद

वास त्याच्यात नाही येत असतो. ऑर्किडची काही फुलं असतात, काही गुलाबाच्या फुलांचं सुद्धा केलेलं असतं डेकोरेशन. अशा वेगवेगळ्या फुलांचं डेकोरेशन केलेलं असतं आणि वेगवेगळ्या रंगांचं डेकोरेशन ते असतं. ते बघायला खूप छान वाटतं अर्थातच. पण ज्यांना फ्रेश फ्लॉवर्स वाटत असतील की 1.5 दिवसात ती कोमेजून जातात आणि मग पैसे फारसे आपल्याला तेवढे वर्थ वाटत नाही, किंवा काही जणांकडे जर का गणपती बाप्पा 5 दिवसांचे असतील तर मग ती फ्रेश फ्लॉवर्स तेवढे टिकत नाहीत 5 दिवस, म्हणून मग जर का खोट्या फुलांची सजावट केली तर तीसुद्धा खूप सुंदर दिसते. आणि आजकाल खोटी फुलंसुद्धा अगदी खऱ्यासारखी वाटतील एवढी छान असतात, त्याच्यामुळे तीसुद्धा डेकोरेशन खूप छान दिसतं. किंवा आजूबाजूला एका बाऊलमध्ये पाणी घालून त्याच्यात पाकळ्या घातल्या, किंवा एखादं फूल ठेवलं, असं इतक्या प्रकारचे खऱ्या आणि खोट्या फुलांचं डेकोरेशन करता येतात. आणि विशेष करून गणपती बाप्पांच्या आरास जी आपण बनवतो त्याच्यामध्ये फुलांचा वापर बऱ्याचदा केलेला दिसतो. काही आपण आर्टिफिशियल काहीतरी नजारेसुद्धा सजावटीसुद्धा केलेल्या असतात, नाही असं नाही, पण फुलांचं जे एक वेगळेपण किंवा फुलं लावल्यावरती जे एक उठून दिसतं ते ह्या सजावटीत, ते ह्या गणपती बाप्पांच्या सजावटीमध्ये किंवा पूजेच्या ठिकाणचं जे फुलांचं महत्त्व आहे ते आपण वाहण्यासाठीही वापरतो आणि सजावटीसाठी सुद्धा वापरतो.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। श्रोत्रो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण जी सणासुदींच्या आधीची असलेली जी लगबग आहे त्याच्याविषयी बोलतो आहोत। आणि मगाशी मी आरास याच्याविषयी जेव्हा सांगितलं तेव्हा तुमच्या अगदी डोळ्यासमोर आलं असेल की काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण बऱ्यापैकी सगळेजणं घरच्या घरीही आरास तयार करायचो। काही जण अर्ध काहीतरी रेडीमेड असायच्या गोष्टी, मग त्या जोडणी करणं घरी असायची, किंवा काही जण ज्यांना हौस असेल, वेळ असेल, किंवा ज्यांना छान कलाकुसर येते करता, असे लोक घरच्या घरी आरास बनवायची। आणि त्याच्यामधली ती जी एक मजा होती, ती एक लगबग होती, ती काही वेगळीच होती। म्हणजे रेडीमेड आता कितीही खूप सुंदर छान दिसतं, आखीव रेखीव वाटतं, पण ते शेवटी आपण विकत आणलेलं असतं। आणि जेव्हा आपण स्वतः त्याच्यामध्ये वेळ घालवतो किंवा काहीतरी आपली युक्ती लावतो, जर का असं बऱ्याचदा जेव्हा आरास किंवा डेकोरेशन कोणत्याही गोष्टीचं करायचं असतं तेव्हा काही वेळेला असं होऊ शकतं की आपल्या

मनामध्ये जी एक कल्पना असते ती आपण जेव्हा प्रत्यक्षात उतरवतो त्यावेळेला काहीतरी वेगळंच बनतं, किंवा काहीतरी समस्या तिकडे निर्माण होते की ती टेप तिकडे चिकटतच नाही, आपल्याला वाटतं की तिकडे चिकटेल, छान व्यवस्थित ते पकडून धरून राहील, पण तसं होत नाही. तो जो पुठ्ठा असतो तो कुठेतरी वाकतो किंवा तो नीट उभा राहत नाही. अशा काहीतरी छोट्या मोठ्या समस्या काही वेळेला येऊ शकतात जेव्हा आपण विशेष करून स्वतः घरच्या घरी डेकोरेशन करायचा विचार करतो. काही वेळेला आपल्याला असं वाटत असतं आपण वेळेत घरी येऊ आणि आपण ह्या चार दिवसांमध्ये म्हणजे गणपतीच्या आदल्या आठवड्यामध्ये आपण पूर्ण आरास स्वतः करून छानपैकी तिकडे सेट करू, पण काही वेळेला आपल्याला ऑफिसमधनं यायला उशीर होतो किंवा काही ना काहीतरी समस्या अशा येऊ शकतात. पण तरी त्याच्यातनंसुद्धा आपण घरातले सगळे एकत्र मिळून जेव्हा काम करतो कोणत्याही गोष्टीमध्ये, मग ते डेकोरेशन असेल किंवा मग बाप्पासाठी मोदक बनवणं असेल, स्वयंपाक असेल, किंवा घरातली आवराआवर असेल की पाहुणे मंडळी येणार आहेत म्हणून थोडंसं फर्निचर सरकवायचं असेल, कुठे झाडलोट करायची असेल, नवीन पडदे लावायचे असतील वगैरे वगैरे सारख्या ज्या छोट्या मोठ्या घरातली कामं असतात ती सुद्धा आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा ती कामं भराभर तर होतातच, पण ती एक मजा असते की सगळे मिळून आपण करतोय, पण ती कामं वाटून घेतली की पटपट होतात आणि आपल्याला त्याच्याबद्दल वेगळं टेन्शन राहत नाही. आपल्याला दिलेलं काम आपण व्यवस्थित छान करतो आणि मग तो जो दिवस आहे त्या दिवसाची आपण वाट बघत असतो जेव्हा बाप्पा आपल्याकडे येणार आणि सगळी पाहुणे मंडळीसुद्धा आपल्याकडे येतील. पण त्याच्या आधीची जी लगबग आहे त्याची मजा काही वर्षांपूर्वी मला वाटतं खूप जास्त होती. आता ती मजा थोड्या प्रमाणात का होईना कमी झाली आहे, कारण आपण सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी वेळेला आपण रेडीमेड आणतो. तरीसुद्धा जी लोकं घरातल्या घरात अजूनही छान स्वतः एकत्र येऊन छान आरास बनवत असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून करत असतील त्यांच्याकडे अजूनही ती मजा नक्कीच असेल.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण सणासुदींच्या आधी जी लगबग असते त्याविषयी बोलतो आहोत. साधारण श्रावण महिना सुरू होताच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये थोड्याफार प्रमाणात लगबग सुरू झालेली असते, कारण छोटे मोठे सण आपण घरी साजरे करत असतो. नागपंचमी असेल किंवा मग श्रावणातले शुक्रवार असेल किंवा सोमवार असेल, त्यावेळेला काहीतरी गोडधोड करणं किंवा वेगळं जेवण काहीतरी करणं, तर प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व असतं. त्याप्रमाणे श्रावणामध्ये आपण पुरण जे असतं, म्हणजे डाळ आणि गुळ असं मिळून जे आपण पुरण बनवतो, पुरणपोळी असेल किंवा नुसतं साधं पुरण असेल, त्याचं महत्त्व खूप असतं. कारण प्रत्येक वेळेला आपण ते घरी करत असतो आणि मग ते घरचे सगळे ताव मारून खात असतात, कारण गोड काहीतरी बऱ्याच जणांना गोड आवडतं. अर्थात काही आपल्यावरती रिस्ट्रिक्शन्स पण असतात की गोड जास्त खाऊ नये वगैरे वगैरे, पण काही वेळेला असं होतं की सणासुदींच्या वेळेला आपण म्हणतो की थोडंसं चालतं असं म्हणून आपण खातो. आणि हे जे पुरण असतं हे मात्र आपण यावेळेला श्रावणामध्ये आपण नेहमी करत असतो. आणि श्रावण म्हटल्यावरती खूप सारे सण येतात आणि त्याची लगबग असते. अगदी छोट्या प्रमाणात बघा, सण किंवा आपल्याकडे एखादा कार्यक्रम असेल तरीसुद्धा तो छोट्या प्रमाणात जरी असला तरी तयारी त्याची आधीपासून असते. छोटा कार्यक्रम असेल तर कदाचित एखाद दोन दिवसाची तयारी पुरते. मोठा कार्यक्रम असेल, लोक जास्त येणार असतील तर अर्थातच आपल्याला वेळ लागतो आणि मग त्याचं नियोजन मात्र खूप चांगल्या पद्धतीने करायला लागतं. कारण घरात आपण जितके लोकं राहत असू त्यांचं एकत्रित मत घ्यावं लागतं की आता आपण काय करायचं, कसं करायचं, आणि मग त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करतो. आणि जेव्हा एकत्र काम करतो ना, तेव्हा काही वेळेला आपल्याला समोरच्याचं ऐकावं लागतं आणि काही वेळेला आपलंसुद्धा ऐकलं जातं. तर ही एक फार गंमत किंवा ही एक खूप छान गोष्ट आहे जी लहान मुलांना, आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांनाही शिकायला मिळते. आपसुकच त्यांना कधी बसून शिकवावं लागत नाही वेगळं की तुला समोरच्याचं ऐकायचं आहे म्हणून, दरवेळेला तुझंच ऐकलं जाईल असं नाही. हे आपल्याला मुद्दामून बसून शिकवावं लागत नाही जेव्हा अशा पद्धतीने आपण घरात जेव्हा काम करत असतो. हा अनुभव बऱ्याच जणांना येत असेलच की लहान मुलं आपोआप शिकत जातात एकत्र काम करताना. मग ती रडारड करणं किंवा हट्ट करणं हा थोडाफार कमी होतो. आणि ही जी लगबग जी असते आधीची, म्हणजे आता गणपती येणार म्हटल्यावरती ह्या आठवड्यातच किंवा ह्या आठवड्याच्या अगदी सुरुवातीपासूनच सगळेजण बाजारात जाऊन जर का काही आरास बनवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय खरेदी करता येईल का, कुठल्या प्रकारची आपल्याला मखर आपल्याला बनवायचं आहे त्याच्यासाठी, किंवा मग काही वेगळे काही नवीन काही ज्वेलरी आहे का की जी बाप्पाला आपल्याला घालता येईल. बघा, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी थोडासा ट्रेंड बदलत असतो, मग तो कपड्यांचा असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टीचा असेल. त्या त्या सणासुदीला थोडाफार काहीतरी त्याच्यात फरक असतो, कधीतरी फक्त नावच बदललेलं असतं. अशासारखा वेगवेगळे प्रकार असतात. पण जे बाप्पाला आपण जे

काही ज्वेलरी आपण विकत घेतो घालतो त्याच्यामध्ये काही वेळेला थोडेसे वेगळे प्रकार आलेले दिसतात, काही त्यांच्या उपरण्यामध्ये वेगळे प्रकार आलेले दिसतात, किंवा मखर काहीतरी वेगळं छान असतं, किंवा मोदकाची पद्धत काहीतरी वेगळी बदललेली असते. मग अशासाठी जेव्हा आपण मार्केटमध्ये बाहेर पडतो तेव्हा इतकं सुंदर वातावरण आपल्याला दिसतं की छान छान फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुलं फळं ह्या काळामध्ये आपल्याला बाजारामध्ये दिसतात. त्याच्यानंतर ही अशी वेगवेगळ्या प्रकारची जी फॅशन ट्रेंड्स असतात त्या त्या सणासुदीच्या ओघाने जी आलेली असतात ती, तर ते आपल्याला वेगवेगळं दिसतात आणि मग त्यांच्यामधनं आपल्याला काहीतरी कल्पना सुचत जाते, काहीतरी वेगळं करावंसं वाटतं. आणि मग जेव्हा आपल्याकडे लोक येतात त्यावेळेला असं होतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी छान आहे, तर हे आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे आहे. पण ही लगबग जी असते ती घरातल्या लोकांना किंवा विशेष करून गृहिणीला खूप जास्त असते, कारण फक्त डेकोरेशनच नाही तर खाण्यापिण्याच्या गोष्टींचं सुद्धा नियोजन त्यांना करायचं असतं. घरी किती पाहुणे येणार आहेत, आरतीची वेळ काय आहे वगैरे वगैरे, प्रसाद काय ठेवायचा, अशासारख्या भरपूर गोष्टी असतात नियोजन करायला. त्यामुळे ती लगबग जी असते त्यातले हे दिवस कधी निघून जातात ना ते कळतच नाही, नाही का?

श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण गणपतीच्या किंवा एकंदर सणासुदींच्या आधीची जी लगबग आहे त्याच्याविषयी बोलतो आहोत. आणि मला असं वाटतं ह्या काही काळामध्ये ही जी लगबग आहे त्याचं एक वेगळं थोडंसं महत्त्व अशासाठी आहे की पूर्वी काही वर्षापर्यंत असं होत होतं की आपण एकमेकांच्या घरी सहज जात होतो किंवा वरचेवर जात होतो आणि त्याच्यासाठी आपण कोणाच्या घरी गेल्यावरती आपण पाहुणे आहोत असं फारसं वाटत नव्हतं. कारण शेजारी पाजारी असतील किंवा आपले नातेवाईक असतील, गावात जवळ राहणारी असतील लोक, त्यांच्याकडे आपण अगदी वरचेवर म्हणजे महिन्यातनं दोनदा तीनदा किंवा एकदा तरी

असं येणं जाणं फार पूर्वी होत असे, पण आता जसा वेळ काळ बदलली आहे, कामाचं स्वरूप सगळ्यांचं बदललेलं आहे, काही लोक परदेशी जाऊ लागलेत शिकण्यासाठी असेल किंवा कामासाठी, कामानिमित्त असेल किंवा तिकडे स्थायिक झालेले लोक असतील, तर अशा वेळेला एकमेकांना भेटणं दुरास्पद झालेलं आहे. जरी अर्थात व्हिडिओ कॉलची सोय आपल्याकडे आहे त्याच्यामुळे तेवढं आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत असं एक भास तरी आपल्याला ह्या आभासी दुनियेमुळे होतो, पण तरीसुद्धा एकत्र प्रत्यक्ष समोर येणं किंवा एकत्र समोर बसून गप्पा मारणं, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार कमी झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या सणासुदींच्या वेळेला काही जे परदेशात स्थायिक लोक असतात की ज्यांना जमू शकतं ते लोक मग ह्या वेळेला भारतामध्ये परत येतात आणि मग हा सणासुदींचा आनंद घेतात. किंवा काही वेळेला त्यांची कुठली तरी लग्न मुंज किंवा अशासारखी कुठली कार्य करण्यासाठी ते भारतात येतात आणि मग एकत्र सगळ्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना एकत्र बोलवून मग तो सण साजरा केला जातो. त्यामुळे ह्याचं महत्त्व थोडंसं वाढलेलं किंवा थोडंसं वेगळं आहे असं मला वाटतं, कारण आता नोकरीच्या ठिकाणची लोकंसुद्धा म्हणजे ऑफिसमधली लोकंसुद्धा एकमेकांकडे गणपतीच्या निमित्ताने येतात आणि मग त्यांचं आगत स्वागत करणं किंवा पाहुणचार करणं हे सुद्धा एक थोडंसं फॉर्मल म्हटल्यासारखं असतं. जे नेहमी येणारे असतात त्यांच्याशी आपण घरातल्यांसारखं आपलं नातं प्रस्थापित झालेलं असतं, पण जे ऑफिसमधले कामाच्या ठिकाणची लोक जेव्हा घरी येतात त्यांचं थोडंसं त्यांच्याबरोबर बोलणं, बसणं, उठणं, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या लेवलच्या असतात. त्याच्यामुळे तो एक जो आदर आहे किंवा तो जो एक साजरं करण्यामागचं जे आपल्या मनामधलं हेतू असतो तो थोडासा त्यामुळे वेगळा असं थोडंसं फॉर्मल त्याच्यामध्ये आपण होतो. पण म्हणूनच हे किती छान आणि किती वेगळं वाटतं बघा, फॉर्मल असून सुद्धा ते इनफॉर्मल झालेलं असतं नातं, कारण हे सगळे ऑफिसचे कामाची लोकं आपल्या घरी आलेली असतात आणि घरी येतात केव्हा, जेव्हा आपण थोडेफार तरी त्यांच्या जवळ आलेलो असतो किंवा क्लोज असतो. अशा लोकांनाच आपण घरी बोलवतो किंवा अशीच लोकं आपल्या घरी येतात. त्याच्यामुळे हे असं छान नातं जे आहे किंवा एकमेकांची देवाणघेवाण जी आहे नात्यांची किंवा विचारांची म्हणा किंवा उठणं बसणं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सणासुदीच्या निमित्तानं खास होतात. आणि म्हणून आधीच्यापेक्षा ह्या काही काळांमधलं जे सणांचं महत्त्व आहे ते थोडंसं वेगळं झालेलं आहे असं मला वाटतं, नाही का?

मनस्पर्शी मध्ये अगदी थोडासा वेळ उरलेला आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं आगमन व्हायला सुद्धा अगदी थोडेसे दिवस उरलेले आहेत, त्यामुळे लगभग आपल्या घराघरामध्ये दिसून येते. ज्यांच्या घरात गणपती असतो त्यांच्याकडे अर्थातच लगभग असते, पण काही जण गावाला जातात आणि गावी त्यांच्या गणपती असल्यामुळे ती एक वेगळी तयारी असते की तिकडे जाऊन एक तयारी करणं हा भाग आहेच, पण इथलं सुद्धा सगळं जे काही घर बंद करणं नीट किंवा ज्या काही गोष्टी घरी इकडनं तिथे गावाला काही न्यायच्या असतील गोष्टी, ज्या काही ठरलेलं असेल ते सगळं त्याचं एक नियोजन करणं हा एक वेगळा ही एक वेगळी गोष्ट पुन्हा असते. ते नियोजन झाल्यानंतर मग गावी पोचल्यानंतर परत गावी काहीतरी वेगवेगळे आपल्याला तयारी करायची असते वेगवेगळ्या प्रकारची, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अर्थात ही मजा असते. जरी वेळ आपला जात असेल, थोडे कष्ट आपल्याला होत असतील, थोडेसे एक्स्ट्रा आपण म्हणूया, पण तरीसुद्धा एकत्र येण्याची, बाप्पाच्या आगमनाची आणि तो सण एकत्रपणे साजरा करण्याची मजा काही वेगळीच असते. आणि अर्थात ह्या लगबगीला जेवढा वेळ लागतो तेवढे त्याच्यापेक्षा खूप पटकन ते गणपतीतले काही दिवस, ज्या दिवशी ज्या काळामध्ये बाप्पा आपल्याकडे असतो तो काळ इतका पटकन सरकन निघून जातो असं आपल्याला वाटतं की असं वाटतं की अरे आपण तयारीसाठी कितीतरी दिवस आधीपासून नियोजन करत आहोत की कोण येणार आहे कोण नाही येणार आहे, मग त्याचं जेवायचं काय करायचं किंवा खिरापत काय करायची किंवा बसण्याची व्यवस्था काय करायची, डेकोरेशन कसं करायचं, बाप्पाची मूर्ती किती लहान मोठी हवी आपल्याला, या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण अगदी महिनाभर आधीपासून हळूहळू करत असतो, पण तो दीड दिवस असेल तर मग अगदीच भुरकन ते दिवस उडून जातात असं वाटतं. जरा एक 4-5 दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा असतील तर थोडं तरी आपल्याला बरं वाटतं, नाही का? त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा तो काळ खूप मोठा वाटतो आणि हे राहिलंय का ते राहिलंय का हे नाही असं तर होणार नाही ना, पाऊस खूप पडेल ना का आणि मग लोकच नाही आले आपल्याकडे तर, आणि आपण खाण्यापिण्याची त्यांचं असं केलेले आहे सोय तर मग त्याचं काय होईल वगैरे, इतके सारे प्रकार आपल्या मनामध्ये सुरू असतात, प्लॅनिंग नियोजन सुरू असतं. पण त्यावेळेला ते जे 4 दिवस असतात 2 दिवस असतात ते इतके भुरकन निघून जातात की असं वाटतं की अरे संपलं पण यावर्षी जे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं पण, असं आपल्याला थोडंसं दुःख वाटायला लागतं कारण ते 2-4 दिवस इतके मजेत आणि आनंदात जातात. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. तुम्ही सगळ्यांनी छान गणपती बाप्पांचं आगमनाचं स्वागताची तयारी केलीच असेल आणि आपण आता नंतर पुन्हा भेटणार आहोत, पण ह्या कार्यक्रमानंतर ऐकत रहा FM Gold.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झाला आहे युवा तरंग, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आपण कार्यक्रम न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा ऐकू शकता। आजच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये आपण कोणत्या युवकाविषयी बोलणार आहोत किंवा कोणता विषय आहे, युवा विश्वाची सफर तर आपण करतोच, पण आपण कोणाविषयी बोलणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, एका गाण्याने छान

आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मग आजचा विषय काय आहे किंवा कोण आहेत आजचे पाहुणे. पाहुणे म्हणजे ज्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण अशा एका युवतीविषयी बोलणार आहोत की जिने खूप काही छान असं करून दाखवलेलं आहे. आपल्याला जिचा अभिमान वाटेल, भारतीय म्हणून आपल्याला तिचा अभिमान वाटेल असं तिने काहीतरी केलेलं आहे. तर ही जी तरुणी आहे, ही हिचं जे बालपण आहे ते अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये गेलं. म्हणजे तिचे आई वडील जे होते ते चांगल्या ठिकाणी नोकरी करणारे होते, म्हणजे प्रोफेशनल, कॉर्पोरेट प्रोफेशनल होते तिचे वडील, चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होते. आणि आईसुद्धा जी होती ती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची प्रोफेसर होती आणि अशी त्यांची नोकरी सुरू होती. पण जेव्हा ही श्रेया जी आहे, श्रेया मुंढाडा नाव आहे तिचं, तर ही श्रेया आणि तिचा मोठा भाऊ जेव्हा हे दोघं लहान होते त्यावेळेला ते मुंबईत राहत होते. पण मग काही काळानंतर त्यांच्या आईवडिलांना असं वाटायला लागलं की मुंबईमध्ये राहून आपण आपली जी मुलं आहेत त्यांची, त्यांचं जे बालपण आहे ते सुरक्षित म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने जाईल का अशी त्यांना थोडीशी शंका वाटत होती. आणि त्यांना असं वाटत होतं की निसर्गापासून ही थोडीशी लांब जात आहेत किंवा जी गोष्टी त्यांना शिकायला पाहिजेत त्या त्यांच्या पुस्तकामुळे कदाचित त्यांच्या शिक्षणात त्याच्या येत नाही आहेत किंवा शिकल्या जात नाही आहेत त्या गोष्टी असं त्यांना कुठेतरी वाटत होतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, दोघांनी खरंच हा खूप एक मोठा आणि धाडसी निर्णय आहे असं मला वाटतं त्यांच्या, तिच्या आईवडिलांचा सुद्धा, की त्यांनी नोकरी, दोघांनीही चांगली नोकरी पगाराची असलेली ती सोडली आणि मध्य प्रदेशमध्ये एका गावात गेले. काही थोडीशी जमीन त्यांनी खरेदी केली आणि नैसर्गिक शेती तिथे त्यांनी सुरुवात केली. आणि मग पुढे काय झालं आणि श्रेयाचं पुढे काय झालं किंवा काय तिने अचीव्ह केलं ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
2: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
3: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
4: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
3: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
2: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आज आपण श्रेयाविषयी बोलतो आहोत। श्रेयाचं बालपण जरी मुंबईमधले गेलं असलं तरीसुद्धा तिच्या आईवडिलांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि ते चौघं जणं, म्हणजे आईवडील त्यांची नोकरी सोडून आणि दोन मुलं, असे चौघं मिळून मध्य प्रदेशमधल्या एका छोट्या गावात जाऊन राहू लागले। तिकडे त्यांनी एक जमीन विकत घेतली आणि तिथे त्यांनी नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपली मुलं जी आहेत ती पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जास्त चांगली शिकतील असं त्यांच्या आईवडिलांना वाटलं। आणि खरंच हा एक मोठा धाडसी निर्णय होता, एवढी चांगल्या पगाराची नोकरी सोडून मुलांसाठी ते तिकडे आले आणि मुलांचं भविष्य किंवा जे सगळं काही होतं ते तिकडेच होतं आणि ते कसे शिकतील, काय करतील ही कधीतरी थोडीफार समस्या किंवा कधीतरी चिंता त्यांच्या मनामध्ये कदाचित आली असेल, पण तरीसुद्धा मुलांनीसुद्धा छान साथ दिली आणि मग तिकडचे आजूबाजूला जे काही प्रश्न पडतील ते त्याचीच उत्तरं आपण स्वतः शोधायची आणि मग आपल्याला जे हवं ते आपल्याला करता येईल। म्हणजे मग आईला स्वयंपाकात मदत करणं असेल किंवा शेती करणं असेल किंवा गुरंढोरांची सांभाळ करणं असेल किंवा एखादं गाणं शिकणं असेल, अशासारख्या वेगवेगळ्या गोष्टी ती शिकत होती आणि मग हळूहळू तिच्या आईवडिलांना तिच्यातला जो वेगळेपणा होता तो लक्षात आला। तर काय वेगळेपणा होता आणि मग पुढे काय झालं याविषयी बोलूया या गाण्यानंतर।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला। पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर कॅमेरा हातात घेतला, प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म, आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी।
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो।
3: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को, कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो।
2: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता, आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण श्रेयाविषयी बोलतो आहोत. श्रेयाचं बालपण जरी मुंबईत किंवा शिकले सवरलेले चांगल्या पगाराची नोकरी असलेले आई वडील असले तरीसुद्धा त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि ते सगळं सोडून ते गावात गेले. आणि तिचं लहानपण किंवा तिच्या मोठ्या भावाचं सुद्धा लहानपण हे सगळं गावात छान शेती किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जावं आणि निसर्गाकडनं त्यांना खूप काही शिकायला मिळावं असं तिच्या आई वडिलांची इच्छा होती. आणि त्याचप्रमाणे तिने शेती असेल किंवा प्राण्यांची काळजी घेणं असेल, त्यांची निगा राखणं असेल किंवा दूध काढणं असेल, आईला स्वयंपाकात मदत करणं असेल, अशा ज्या छोट्या मोठ्या ज्या आपण स्किल्स म्हणतो, लाईफ स्किल्स म्हणतो, त्या सगळी कौशल्य ती हळूहळू शिकत गेली. पण तिच्या आईवडिलांना एक गोष्ट जाणवली की तिला गणितामध्ये गती आहे किंवा तिला गणिताची जास्त आवड आहे. असं जेव्हा तिच्या आईवडिलांना एकंदर लक्षात आलं तेव्हा मग तिला वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थेमध्ये क्लासला घातलं किंवा वेगवेगळ्या प्रकारे तिचं गणित कसं चांगलं होईल ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ऑनलाईन क्लास असतील तर तिकडे सुद्धा तिने अटेंड केले ते क्लास. आणि असं करत करत ती इतक्या छान ठिकाणी पोहोचली की आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान वाटेल अशा ठिकाणी ती पोचली. ते म्हणजे ऑलिम्पियाड जे असतं गणितातलं, जे ऑलिम्पियाड, ते पहिलं गणितातलं ऑलिम्पियाड तिला मिळालं 2026 जे फ्रान्समध्ये झालं आणि ते तिला मिळालं. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी तिला गोल्ड सिल्वर मेडल मिळालेलं होतं एका दुसऱ्या परीक्षेमध्ये. पण ह्या ह्याच्यामध्ये तिला गोल्ड मिळालं आणि ही किती अभिमानाची आपल्या सगळ्यांसाठीचीच गोष्ट आहे. आणि इकडे 67 देश आले होते ज्यांनी भाग घेतला होता. 67 देशांनी भाग घेतला होता, त्याचे

260 पार्टिसिपंट्स होते आणि सहभागी झालेली जी मुलं होती ती 260 होती आणि एवढ्या सगळ्यांमधून हिला पहिलं पारितोषिक मिळालं. हिला प्रॉपर ही शाळेत जाऊन किंवा पुस्तकं घेऊन न शिकता तिने वेगळ्या प्रकारचं होम स्कूलिंग ज्याला म्हणतात अशा पद्धतीने तिचं शिक्षण सगळं झालेलं होतं. त्याच्यामुळे असं असूनसुद्धा तिला तिथपर्यंत पोहोचता आलं ह्यामध्ये अर्थातच तिची हुशारी किंवा तिची मेहनत घेण्याची तयारी ही आहेच आणि आईवडिलांचा तिला असलेला सपोर्ट आहे की बाकी सगळ्या गोष्टीं जशा तुला शिकता येतील शिकायच्या आहे तसं तुला ह्याच्यात रस आहे गुण आहे तर तू ह्याच्यात पुढे जा हे त्यांचं जे सांगणं किंवा तिच्या पाठीशी राहणं हे किती वेगळं आणि किती छान आहे. म्हणजे बघा ना पुस्तकात अडकून न राहता वेगळ्या पद्धतीने ती शिकली आणि तरीसुद्धा आज इथपर्यंत पोचली की फ्रान्समध्ये जे ऑलिम्पियाड झालं गणितातलं त्याच्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे हे आपल्या सगळ्यांकरता खूपच अभिमानाची अशी गोष्ट आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञान अर्थातच महत्त्वाचं आहे नाही असं नाही पण त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आपण जर का निसर्गात राहिलो वावरलो तर तिकडचा जे प्रत्यक्ष अनुभव कोणताही आपण घेतला तर तो जास्त आपल्याला शिकवून जातो. कारण आपण म्हणतोच ना की अनुभव हा आपला पहिला गुरु असतो. कारण अनुभवाने आपल्याला भरपूर काही शिकता येतं. म्हणजे अगदी अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी स्वयंपाकघरात जेव्हा मुलं किंवा मुली पहिल्यांदा काहीतरी करायला जातात अगदी चहा बनवणं असेल किंवा एखाद्या कुठल्या गोष्टीला फोडणी देणं असेल तेल तापवणं असेल अशा अगदी साध्या सोप्या गोष्टी किचनमधल्या जे आपण करायला गेलो तरीसुद्धा आपल्याला आपले जे मोठे असतील ते काहीतरी सूचना नक्कीच देतात की हे करा हे करू नका गॅस बारीक ठेवा किंवा फोडणी देताना तेल तापल्यावरच मोहरी घाला वगैरे वगैरे. पण तरीसुद्धा आपण जेव्हा प्रत्यक्ष ती गोष्ट करायला लागतो त्यावेळेला आपल्याला कळतं की त्यांनी जे सांगितलेलं ते बरोबर होतं किंवा मी माझी काहीतरी वेगळी पद्धत शोधली आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट खूप छान झाली आहे. ही फक्त ऐकून किंवा वाचून न करता प्रत्यक्ष अनुभव जेव्हा घेतो कृती करतो तेव्हाच ती गोष्ट आपल्याला खूप चांगली आणि पक्की कळते नाही का.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आपण श्रेयाविषयी बोललो की श्रेयानी शेतीपासून ते अगदी गणिताच्या ऑलिम्पियाडपर्यंत कशी मजल मारली आणि तिला सुवर्णपदक मिळालेलं आहे त्याचं तिचं खूप खूप मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांतर्फे। आणि अशीच तिची वाटचाल पुढे चांगल्या पद्धतीने होत राहू दे, तिला वाटेत जे काही यश आहे ते तिला मिळू दे, अशीच आपण तिला शुभेच्छा देऊया। आणि ह्यावरून आपल्याला एक वेगळा दृष्टिकोनसुद्धा मिळतो बघा, की आपण फक्त शाळेत जाऊन म्हणजे जे बिनभिंतींची शाळा ह्यासारखा एक जो ॲप्रोच आहे, दृष्टिकोन आहे, तो आपल्याला मिळतो की बाहेर जाऊनसुद्धा म्हणजे पुस्तकाचं ज्ञान जे आहे ते अर्थातच आपल्याला काही ठिकाणी अगदीच ते उपयोगी पडतं आणि ते असायला हवं, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे। पण हे असं वेगळ्या पद्धतीचं जे नॉलेज आपण घेतो, जे आपण माहिती घेतो, ज्ञान घेतो, मिळवतो, त्यामधनं आपल्याला किती काय काय छान छान शिकायला मिळतं। आणि आजकाल इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळासुद्धा आपल्याला दिसतात, म्हणजे त्या असल्या जरी शाळा तरीसुद्धा मी आत्ता नुकतंच त्याच्याबद्दल ऐकलं होतं। एक पुण्याजवळ एक अशी शाळा आहे की जिथे सिलॅबसमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्यांना दाखवल्या जातात। म्हणजे पुस्तकी ज्ञान कदाचित थोडंफार असेल किंवा त्याचं प्रमाण खूप कमी असेल, पण तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला मिळणं किंवा प्रत्यक्ष त्या गोष्टी करायला मिळणं यावर तिथे जास्त भर दिला जातो। म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील, सुतारकामापासून किंवा प्लंबिंगपर्यंत सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये, स्वयंपाकातल्या ज्या बेसिक थोड्याशा गोष्टी असतील त्या करणं असेल, किंवा स्वतः आपण स्वतःवरती अवलंबून आपण राहू शकतो अशा सगळ्या गोष्टी तिकडे केल्या जातात। छोट्या छोट्या ज्या स्किल्स आहेत ज्या आपल्याला जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात, म्हणजे भलेही त्या छोट्या असतील पण तरीसुद्धा त्यांचं महत्त्व खूप मोठं असतं, कारण आपल्याला दुसऱ्यांवरती त्यासाठी अवलंबून राहावं लागतं। प्रत्येक गोष्टी आपल्याला काही जमतात असं नाही। आता सुतारकाम असेल तर आपल्याला सगळ्यांनाच काही ते जमेल असं नाही, तर मग त्याच्यासाठी अगदी जर का छोटंसं काम असेल तर ते आपल्याला घरच्या घरी कसं करता येईल, किंवा मग इलेक्ट्रिशियनची जी कामं असतात ती आपल्याला सगळ्यांनाच काही येतात असं नाही, तर मग त्याचं जे बेसिक काय असतं की काय करून आपण ते करायला पाहिजे, म्हणजे चपला कुठल्या घातल्या पाहिजेत की शॉक लागणार नाही, किंवा काय काळजी घेतली पाहिजे त्यावेळेला, किंवा कसं करायला पाहिजे, या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या त्या शाळेमध्ये शिकवल्या जातात। आणि त्यामुळे एवढीशी छोटी छोटी मुलं पाचवीतली किंवा सहावीतली एक 8-10 वर्षाची मुलं झाल्यावरती त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यामुळे ते इतके आनंदाने करतात आणि आनंदाबरोबरच त्यांना एक कॉन्फिडन्ससुद्धा येतो मनामध्ये, त्यांना असं एक छान कॉन्फिडन्स येतो की आपण हे करू शकतो आहे, आपण जरी लहान असलो वयाने तरी आपल्याला कुठेही थांबावं लागणार नाही, कोणावरती अवलंबून राहावं लागणार नाही। किती छान गोष्ट आहे, नाही का? लहान वयातच ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला समजतात आणि यायला लागतात, त्यामुळे अशा वेगवेगळ्या शाळांकडे बघून आपल्याला खरंच वाटतं की आपलं लहानपणीसुद्धा जर का अशा शाळा असतात तर अशाच कुठल्या तरी एका शाळेत मलाही जायला आवडलं असतं। तुमचंही कदाचित तेच मत असू शकतं, नाही का?

घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.

0: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
1: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
2: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
3: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100° 1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड. मी आहे ग्रीष्मा.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झाला आहे रंजक सफर, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आज कार्यक्रमात आपण कोणत्या विषयी बोलणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, एका मस्त गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मग आजच्या विषयाकडे वळूया। ऐकत रहा FM गोल्ड।

श्रोतेहो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि हे गाणं ऐकल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला कळलं असेल आजचा विषय काय आहे. संगीत मनमोहन, म्हणजे किती संगीताचा प्रभाव आहे आपल्या जीवनावरती, हा आजचा आपला विषय आहे. आणि हा संगीत बऱ्याच जणांकरता खूप जवळचं असं असतं. त्यातले काही जण असतात की जे संगीत आत्मसात करतात, म्हणजे ज्यांना गाता छान येतं, ज्यांना गळा आहे, गाता गळा आहे, किंवा ज्यांना वाद्य छान वाजवता येतात, आवड आहे, शिकलेले आहेत, किंवा काही जणांना उपजतसुद्धा असतं. तर ह्यांना तर संगीत हे जवळचं असणारच आहे, पण ज्यांना ह्यातलं काही येत नसेल तरीसुद्धा त्यांना ऐकायला मात्र आवडतं असेसुद्धा बरेच जण असतात. आणि ऐकण्यामध्येसुद्धा एक वेगळीच मजा, समाधान आणि आनंद मिळतो. आणि संगीत आपण त्या त्या आपल्या मूडप्रमाणे ऐकतो, किंवा असं म्हणू शकतो की आपल्या जे संगीत ऐकतो तसा आपला मूड बनत जातो की काय, असंसुद्धा एक उलट किंवा सुलट असं आपण दोन्ही म्हणू शकतो. तर संगीताचा जो प्रभाव आहे तो आपल्यावरती खूप जास्त आहे, आणि तो अगदी लहानपणापासून आहे. यावर बोलूया या गाण्यानंतर.

कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे।

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण गाणं जे आहे ते आपल्याला इतकं जवळचं आहे, म्हणजे बऱ्याच जणांना जवळचं आहे. क्वचितच असे कोणी असतील की ज्यांना गाणं फार आवडत नसेल किंवा त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसेल, रस नसेल, असे फारच कमी लोक असतील. पण बऱ्याच जणांना एकतर गाणं गाता येतं छान किंवा संगीत छान देता येतं, वाजवता येतात इन्स्ट्रुमेंट्स, किंवा ऐकणारे तर कान बरेचसे असतात की ज्यांना बाकी येत नसेल काही तरी सुद्धा ऐकायला संगीत खूप आवडतं. आणि ह्याचा प्रत्यय अगदी आपल्याला लहान असल्यापासून येतो. अगदी छोटी जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात आणि काहीतरी शिकायला लागतात, तेव्हा शिकताना पहिले त्यांना कविता शिकवल्या जातात, बडबड गीतं शिकवली जातात किंवा ऐकवली जातात, आणि तिथपासूनच ह्यांचा शिक्षणाचा प्रवास खरं तर सुरू होतो. म्हणजे ते जेव्हा सतत सतत ती गाणी ऐकतात, ती ताल, तो लय, ते जेव्हा ते आत्मसात करायला लागतात तेव्हाच त्यांना ती गोष्ट लवकर पाठ होते. कोणतीही गोष्ट, म्हणजे बघा, आता अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा जरी विचार केला तरी चित्रपट

त्यातली गाणी किंवा कोणत्याही प्रकारची गाणी, अगदी अल्बममधली असेल, चित्रपटातली असेल, कोणतीही गाणी जेव्हा आपण ऐकतो, ती सतत ऐकून ऐकून त्याचा जो ताल, सूर, लय आहे, ते आपल्याला इतकं जास्त आपल्यामध्ये ते भिनतं की आपल्याला असे कितीतरी लोक असतील की ज्यांना ती गाणी तोंडपाठ असतात, म्हणजे ती अगदी खूप जुनी जुनी सुद्धा असतील, म्हणजे अगदी 70 मधली किंवा 80 मधली किंवा त्याच्या आधीच्या दशकातली सुद्धा गाणी अजून सुद्धा असे काही लोक असतात की ज्यांना ती तोंडपाठ असतात. अर्थात ती एक आवड असते किंवा एक थोडी मेमरी चांगली असणं हा सगळा भाग आहेच, पण त्याची जी लय, ताल, ते शब्द, हे त्या फक्त शब्द असते तर कदाचित लक्षात राहिले असते नसते, माहिती नाही, पण ह्या तालामुळे, सुरामुळे त्याला एक वेगळी रंगत येते आणि मग ते आपल्याला लक्षात राहतं आणि ते त्याच ट्यूनमध्ये लक्षात राहतं, ही एक गंमत आहे, नाही का? म्हणजे बघा, असा जर का आपण एखादा प्रयोग करून बघितला तर तो आपल्याला जमेल का? तो कोणता प्रयोग, एका गाण्यानंतर सांगते मी.

श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण संगीताविषयी किंवा संगीताचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे किंवा त्याचा किती प्रभाव आपल्यावरती पडतो याबद्दल बोलत होतो. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आपण एक असा जर का कधी प्रयोग करून बघितला असेल तर आपल्याला कळेल ते किती अवघड होतं. म्हणजे बघा, गाणं एक घ्यायचं आणि म्हणजे शब्द तेच ठेवायचे आणि चाल बदलून आपण म्हणायचा प्रयत्न करायचा. भलेही आपल्याला छान गाता येत असेल नसेल हा आपला मेन मुद्दा नाही आहे, पण आपल्याला तसं जमतं आहे का आपण असं करून बघू शकतो. पण ते थोडंसं कठीण होतं, कारण आपल्याला त्या कानांना किंवा आपल्या मेंदूला आपल्याला ती इतकी सवय झालेली असते, ते शब्द, ती लय आणि तो ठेका किंवा ताल याच्यापेक्षा पलीकडे आपण वेगळं काही करायचं म्हटलं तर ते अगदी खूप प्रॅक्टिस केली तर येऊच शकेल, नाही असं नाही. पण आयत्या वेळेला आपण जर का असं काही म्हटलं तर ते थोडंसं नक्कीच कठीण होईल, कारण आपल्याला त्या संगीताची सवय लागलेली असते. लहानपणापासून आपण शिकायला लागतो तेव्हा बडबड गीतं किंवा कविता ह्या सगळ्या शिकत शिकत मोठे होतो. आणि मग कुठलीही गोष्ट जेव्हा आपण साधारण 8वी 9वीत आल्यावरती आपल्याला जेव्हा वेगवेगळी गाणी ऐकायची सवय लागते किंवा आवड निर्माण होते आपली किंवा आपण ऐकायला सुरुवात करतो, मग त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं कॉलेजमध्ये विशेष करून असे किस्से ऐकलेले असतात आपण किंवा जे प्रोफेसर असतील कॉलेजमध्ये त्यांच्या बाबतीत त्यांनी हा अनुभव घेतलेला असतो. आणि अशाच काहीकडनं मलासुद्धा ऐकायला मिळालं आहे, तुम्हालासुद्धा माहिती असेल की मग मुलं जेव्हा पेपरमध्ये काही येत नाही लिहिता, कॉलेजमधली विशेष करून मुलं, तेव्हा मग ती अशी गंमत करतात की कुठली तरी चित्रपटातली गाणी लिहून टाकतात, म्हणजे रिकामा पेपर सोडायचा नाही म्हणून काहीतरी लिहायचं, अशा प्रकारच्या गंमत.

जमती ते करत असतात आणि मग ते प्रोफेसर्सकडनं आपल्याला कळतं की हा तुम्ही जर का शिकवत असाल तर तुम्हाला माहितीच असेल असं कधीतरी अधूनमधून घडत असतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपल्याला काहीच आलं नाही तर रिकामं काहीतरी सोडण्यापेक्षा किंवा काय लिहिणार त्याच्यापेक्षा हे लिहून टाका म्हणजे भरलेला पेपर दिसतो असं काहीतरी कदाचित त्या विद्यार्थ्यांचा विचार असू शकतो. पण महत्त्वाचा मुद्दा इथे हा आहे की गाण्याशी आपलं जे नातं आहे ते अगदी लहानपणापासून अगदी मोठं होईपर्यंत आपण ते ऐकत असतो आणि ती आवड आपली तशीच राहते. म्हणजे वय आपलं वाढलं तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी आवडीनिवडी आपल्याला आपल्या अर्थात बदलत जातात. गाण्यातल्यासुद्धा आवडीनिवडी बदलत जातात, नाही का? बोलूया त्याविषयी या गाण्यानंतर.

वरती बोलतो आहोत. संगीताचा प्रभाव आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, जसं वय वाढत जातो तसं आपल्या आवडीनिवडीसुद्धा बदलत जातात. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या खेळणं असेल किंवा अभ्यास असेल, वाचन असेल, खाणंपिणं असेल, फिरणं असेल, कपड्यांची आवडनिवड, सगळ्या गोष्टी बदलतात. आणि संगीतातल्यासुद्धा काही आवडीनिवडी बदलतात. पण ज्यांना मुळातच संगीत खूप आवडतं ना, त्यांची आवड संगीत मला तेव्हा आवडत होतं पण आता काही आवडत नाही. म्हणजे जसं विशेष करून खाण्यापिण्याचं बऱ्याचदा होतं, जसं आपलं वय वाढत जातं तशा ज्या गोष्टी आपण लहानपणी खूप अगदी आवडीने खात होतो किंवा ज्या अगदी आईजवळ आपण हट्ट करायचो किंवा काही झालं तरी लोकांना ते खाणंपिण्याची ती गोष्ट आणि आपण असं ते गोष्ट म्हटली की आपणच डोळ्यासमोर येऊ इतकं आपल्याला ती गोष्ट आवडत होती, खायची प्यायची कुठली. असं जेव्हा लहानपणी आपलं असतं ते हळूहळू वय बदलल्यावरती त्या गोष्टीसुद्धा बदलत जातात. पण ज्यांना गाणं किंवा संगीत मला आधीपासूनच खूप आवडतं असं म्हणणाऱ्यांना फारच क्वचित असं होत असेल की मला संगीत आता काही आवडत नाही असं झालं आहे. असं माझ्या ऐकिवात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये तरी असं कोणी मला अजून दिसलेलं नाही आहे. कदाचित एखाद दुसरं कोणीतरी असू शकेल, पण मुख्यतः संगीताची आवड पूर्णपणे जाणं हे शक्य नाही आहे. कारण संगीत हे आपल्या जीवनात खूप जास्त महत्त्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. जेव्हा आपलं मन खूप दुःखी असेल तेव्हासुद्धा आपण संगीत ऐकतो. जरी ते दुःखाचे काही बोल असलेले संगीत असेल तरीसुद्धा ते ऐकल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपणच एकटे ह्या संकटात किंवा ह्या वाईट परिस्थितीमध्ये नाही आहोत, तर दुसरं कोणीतरीसुद्धा आपल्याबरोबर आहे किंवा आपल्यासारखं दुसरंसुद्धा कोणीतरी दुःखी आहे हे आपल्याला वाटल्यावरती असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे आपलं दुःखसुद्धा हळूहळू दूर होईल. ही एक भावना किंवा हा एक कॉन्फिडन्स आपल्या मनामध्ये नकळतपणे येत असतो. तसंच जेव्हा आपण खूप आनंदी असू तेव्हासुद्धा अशी गाणी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की किती सगळं छान आहे आजूबाजूचं. म्हणजे तुम्ही बघा, ट्रेनमधनं येता जातासुद्धा बरेच जणं संगीत ऐकतच प्रवास करतात, मग तो मोबाईलमध्ये असेल किंवा गाडीमधला असेल किंवा कुठल्याही प्रकारचं संगीत ऐकत असतात. आणि तो प्रवास त्यांचा खूप सुखकर किंवा छान होतो, कारण तो एक त्यांना वेगळा मूड सेट करणं जो म्हणतो तो बऱ्याचदा ह्या संगीतामुळे होतो. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावरती खूप असतो. अजून कोणत्या प्रकारे प्रभाव असतो ह्याबद्दल बोलूया या गाण्यानंतर.

ऐकत रहा FM गोल्ड वर. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण संगीताचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व किंवा प्रभाव ह्याविषयी बोलतो आहोत. तर अजून एक वेगळी गोष्ट संगीताबाबतची म्हणजे ती उपचार म्हणून सुद्धा काही जण घेतात किंवा त्या उपचार म्हणून सुद्धा त्याकडे बघितलं जातं. तर म्युझिक थेरपी ज्याला आपण म्हणतो, तर ह्याचे काय फायदे आहेत किंवा हे कशासाठी वापरलं जातं? तर तणाव किंवा चिंता कमी करण्यासाठी संगीत हे मन शांत करतं आणि त्यामुळे ताणतणावसुद्धा निर्माण करणारे जे हार्मोन्स असतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं. तसंच भावनिक विकास होतो, आपले जे मूड्स असतात, आपला मनस्थिती जी असते ते मूड आपला चांगला राहतो. म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, जर का आपण छान आनंदी काही गाणं ऐकलं असेल तर बराच वेळ आपल्याला त्या दिवशी ते गाणं आपण गुणगुणत राहतो किंवा ते मनात आपल्या असतं, ओठांवर असतं आणि मग आपला मूड सुद्धा चांगला राहतो. तसंच वेदना निवारण त्याच्यामुळे होतं, वेदनांची जाणीव जी असते ती कमी होते आणि रुग्णाला आराम देण्याचं काम हे संगीत थेरपी करतं. तर मानसिक, विशेष करून मानसिक त्रासावरती म्युझिक थेरपीचा हा खूप एक चांगला उपाय आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे औषधापलीकडे जाऊन जर का आपल्याला काही बघायचं असेल तर हा म्युझिक थेरपी हा एक चांगला उपाय असू शकतो. त्याचप्रमाणे झाडांना सुद्धा वाढी करता संगीत हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ते जर का आपण त्यांना ऐकवलं किंवा झाडांच्या आजूबाजूला आपण बऱ्याच वेळ जर का संगीत लावलं तर त्यांची जी वाढ असते ती चांगल्या प्रकारे होते असं आपल्याला सुद्धा ही गोष्ट माहिती असेल. त्यामुळे संगीत हे फक्त माणसाच्याच नाही तर झाडांच्या जीवनामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे किंवा महत्त्वाचं काम करतं, प्रभाव असतो त्याचा. आणि त्याच्यामुळे कितीही गोष्टी बदलल्या, त्याच्यातल्या आवडीनिवडी बदलल्या, तरीसुद्धा संगीत मला आधी आवडत होतं आणि आता मला अजिबात आवडत नाही असं म्हणणारं फारच क्वचित कोणीतरी आपल्याला मिळेल असं मला वाटतं. त्यामुळे इतर आवडीनिवडींच्या पलीकडे जाऊन हे संगीत आपल्या अगदी जीवनाच्या अगदी जवळचं आपल्या सगळ्यांच्या आहे. किंवा त्याच्यातली आपण बघा म्हणतो संगीतामध्ये त्याचा जो ताल आहे किंवा त्याची जी लय आहे ती लय पकडली की आपल्याला संगीत ऐकायला किंवा गायला छान वाटतं किंवा ते जमलंय असं आपण म्हणतो. तशीच आपल्या जीवनाची जी ही लय आहे ती आपल्याला सापडली की आपलं जीवनसुद्धा सुखकर होतं. किंवा आपल्या दुसऱ्या कोणाबरोबरची लय आपल्याला सापडली, म्हणजे आपण ज्याला म्हणतो केमिस्ट्री जुळणं किंवा आपलं बॉन्डिंग होणं, ह्या बाबतीतसुद्धा आपण लय हा शब्द वापरतो कारण तो तितकाच महत्त्वाचा आहे. आपलं आणि दुसऱ्याचं जेव्हा चांगलं पटायला लागतं तेव्हा आपले सूर जुळले असंही म्हणतो आपण किंवा आपली लय चांगली झाली म्हणतो. म्हणजेच आपल्या जीवनातला जो आनंद आहे तो त्या माणसाबरोबर आपण छान प्रकारे घेऊ शकतो, नाही का?

0: with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि संगीतातलं महत्त्व आपण ह्याविषयी बोलतो आहोत. बघा, संगीत म्हणजे फक्त गाणं गायलाच पाहिजे असं नाही, तर वाद्य वाजवणं हे सुद्धा संगीतच आहे. आणि अगदी लहानपणी आपण बघतो की छोटी जी मुलं असतात ती काही ना काहीतरी ज्या हातात दिसेल त्यांना ते वाजवायला लागतात. म्हणजे डबा असेल, स्टीलचा असेल, प्लॅस्टिकचा असेल किंवा टेबल असेल, काच असेल, तरीसुद्धा ते वाजवतात कारण त्यांना त्यातलं फरक कळत नाही की त्याच्याने आपल्याला इजा होईल, तुटेल वगैरे. तर त्याच्यामुळे दिसलं की वाजवत सुटणं किंवा कोणाचं तरी कॉपी करून गात राहणं ह्या गोष्टी लहान मुलं करताना आपण बघतो. त्यामुळे संगीत जे आहे ते अगदी लहान पणापासून असतं. म्हणजे पुढे जाऊन तो मुलगा किंवा मुलगी पुढे काहीतरी संगीतामध्ये करेल किंवा नाही करणार हा वेगळा मुद्दा आहे, हळूहळू वेगळ्या प्रकारे आपण घडत असतो. पण लहानपणी हे आपले करून असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून गाणं दाखवणं किंवा गाणं म्हणणं किंवा आवाज काढणं वाद्यांचा, या सगळ्या गोष्टी मुलं करत असतात आणि ते आपण बघत असतो. त्यामुळे संगीत हे अगदी जन्मापासून अगदी पुढपर्यंत मोठे खूप मोठे होईपर्यंत सुद्धा आपल्याबरोबर कायम असतं. संगीताचं महत्त्व त्यामुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, सगळ्यांच्याच जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं.

श्रोतेहो, रंजक सफरमध्ये आता वेळ अगदीच कमी उरलेला आहे, पण तरीसुद्धा जाता जाता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. कार्यक्रमातला पहिला आणि शेवटचा प्रश्न असा आहे, ड्रॅगन फ्रूट हे जे फळ आहे हे मूळचं कुठलं फळ आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ मूळचं कुठलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, 4515414 आणि 4515414025022 हा एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता. तुम्हाला उत्तर येत असेल तर पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवा. ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे आणि त्याच्यामुळे शेवटचा पहिला आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की ड्रॅगन फ्रूट मूळचं कुठलं फळ आहे, तर योग्य उत्तर आहे मेक्सिको, सेंट्रल अमेरिका आणि साऊथ अमेरिका. आणि ह्यामध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांची नावं सांगते. दीपा पालकर, दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, प्रिया पांढरपट्टे, मंगला शेठ, चंदा आमरे, फोन अजूनही येतात. पण श्रोते हो, आज आपल्याला वेळ कमी पडलेला आहे, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आणि श्रोत्यांची नावं आता फोन घेता येणार नाही आहेत. त्याच्यामुळे आत्ता जर का तुम्हाला सहभागी होता आलं नसेल तर पुढच्या कार्यक्रमात नक्कीच तुम्ही सहभागी होऊ शकता. कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळे ह्या कार्यक्रमात मी इथेच थांबते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज। प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा। यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन। फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू। भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय। भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत। लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे। या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत। समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या

अमेरिकेचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परहिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिच बुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे

एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे. एचपीव्ही लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केलाय. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच एचपीव्ही संसर्ग आणि एचपीव्हीशी संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालिंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेंड यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि ॲशलिन क्रुग यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8व्या मानांकित बेन शेल्टन आणि 11व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. युपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझा कळ्या तुझी फुले.
0: दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातमी.